नानक पहे न पिख ऐसा नाम निरंजन होए जेको मन जाने मन कोए पंच परवान पंच प्रधान पंचे पावे दरगह मान पंचे सोहे दार

कर्मं नमस्तं धर्मं नमस्तं नामं नमस्तं तामं नमस्तं दीते नमस्तं पीते नमस्तं बाहे नमस्तं टाहे नमस्तं नीले नमस्तं नादे नमस्तं छेदे नमस्तं गादे नमस्तं अगंजे नमस्तं अपंजे नमस्तं उदारे नमस्तं अपारे नमस्तं सोए कह नमस्तं अनेक कह नमस्तं भूते नमस्तं जूपे नमस्तं निर्कर्मे नमस्तं निर्परमे नमस्तं निर्देशे नमस्तं निर्पेशे

नमस्तंग नेतापे नमस्तंग थापे नमस्तंग तिरमाने नमस्तंग ध्याने नमस्तंग गाहे नमस्तंग बाहे नमस्तंग त्रिवर्गे नमस्तंग सर्गे नमस्तंग प्रभोगे नमस्तंग सजोगे नमस्तंग रंगे नमस्तंग भंगे नमस्तंग गमे नमस्तरमे नमस्तंग जलाश्रे नमस्तंग निराश्रे नमस्तंग जाते नमस्तंग पाते नमस्तंग अमजबे नमस्तस्त अजबे तदेशंग देशे नमस्तंग पेशे नमस्तंग नेतामे नमस्तंग निर्वामे नमो सर्वकाले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तस्त देवाय नमस्तंग अपेवाय नमस्तंग जन्मे नमस्तंग सुब्रमे नमो सर्वगौणे नमो सर्वपौणे नमो सर्वरंगे नमो सर्वभंगे नमो काल काले नमस्तस्त दयाले नमस्तंग वर्णे नमस्तंग अमरणे नमस्तंग जरारंग नमस्तंग ऋतारंग नमो सर्वतंदे नमो अबंदे नमस्त

सुख सुखे नमो सर्व रोगे नमो सर्व भोगे नमो सर्व जीतं नमो सर्व पीतं नमो सर्व ज्ञानं नमो परमतानं नमो सर्व मंत्रं नमो सर्व जंत्रं नमो सर्व दृश्यं नमो सर्व कृत्सं नमो सर्व रंगे त्रिपंगीय नंगे